102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख, शके 1948, अर्थात 21 मे 2026. श्रोते हो, यावेळी सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यांनी आजच्या प्रसारणाला आम्ही सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील संत तुकारामांची रचना ऐकलीत. ही रचना संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांना.

श्रोते हो, कार्यक्रमा शेवटी ऐकूया नंदू हनोप यांच्या संगीत निर्देशनात प्रवीण दवणे यांची शब्दरचना. स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, या रचनेबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:30 झाले आहेत. ऐकूया चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात विशाल तुडंबवार यांचे विचार, भाग 4.

0: नमस्कार, माझं नाव विशाल तुळशीदास थुडमवार. माझ्या आजचा चिंतनाचा विषय आहे सामुदायिक प्रार्थना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेची प्रणाली आपल्यासमोर आणली. त्यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास त्यांचे संपूर्ण नाव माणिक बंडूजी इंगडे ठाकूर. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलनसाठी त्यांनी भजनाचा व कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. वंदनीय महाराजांनी सन 1935 मुजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजेरी भजन प्रकार हा त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 यावली जिल्हा अमरावती येथे झाला, तर निर्वाण 11 ऑक्टोबर 1968 मुजरी जिल्हा अमरावती येथे झाला. एकंदरीत वंदनीय महाराजांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महाराज म्हणतात की प्रत्येकजण आपापल्या समाजाला, धर्म, विचाराला ज्येष्ठ मानतात, परंतु त्यामुळे एक वैचारिक भावना ही एकमेकांप्रती वैर निर्माण करत असल्याची दिसून येते. मग यासाठी कोणता विचार आणि कोणत्या माध्यमाद्वारे परिवर्तनशील विचार घडवून आणल्या जाईल यासाठी सुंदर अशा सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली म्हणजेच प्रार्थना हीच मानवी शिक्षणाची शाळा, ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिवाडा. अहो, या देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, अनेक शाळा महाविद्यालयात आहेत. कुणाला जर का वकील व्हायचं असेल तर त्याला लॉ विद्यालय आहेत, कुणाला डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला MBBS कॉलेज आहेत. एकंदरीत तुम्हाला कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी नेमलेली विद्यापीठं महाविद्यालयात आहेत. परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये जिथे माणूस माणसांपासून दूर गेला, माणूस त्याच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला, अशा परिस्थितीमध्ये वंदनीय महाराज म्हणतात की माणसाला माणुसकीचा मूल मंत्र भाल करण्याचं एकमेव प्रभावी साधन म्हणजेच प्रार्थना. प्रार्थना ही केवळ धार्मिक विधी नाही, तर ती मानवी शिक्षणाची एक महत्त्वाची बाब आहे आणि ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. प्रार्थना विशेषतः लहानपणी मुलांमध्ये नैतिक आणि आध्यात्मिक मूल्याची जोपासना करते. प्रार्थना करत असताना उच्च शक्तीवर विश्वास ठेवणे, चांगले बोलणे आणि इतरांबद्दल सहानुभूती दर्शवणे यासारख्या गोष्टी प्रार्थनेच्या माध्यमातून आत्मसात केल्या जाते. एकंदरीत याच प्रभावी माध्यमातून मुलांमध्ये एक चांगले चारित्र्य आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मदत होते. मग याच पुढे जर आपण विचार केला तर प्रार्थना आणि सामुदायिक प्रार्थना यामध्ये काय फरक आहे. इथेच वंदनीय महाराज म्हणतात की मित्र हो, ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण, तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधीही. व्यक्ती स्वतःकरिता केलेली प्रार्थना वैयक्तिक मानली जाते, परंतु सर्व समाजानं एकत्रित मिळून समष्टीकरिता केलेली प्रार्थना ही सामुदायिक समजली जाते. ग्रामीण भागात प्रार्थना ही सामुदायिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गावातील लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात, ज्यामुळे एकजूट आणि सामाजिक संबंध दृढ होतात. तसेच प्रार्थनेनं मूळ गावाची संस्कृती आणि पारंपरिक चालीरीती जपल्या जातात. ही विशाल आणि व्यापक कल्पना सामुदायिक प्रार्थना या तत्वप्रणालीतून जगापुढे ठेवली आहे. विश्व होऊ शकले शांतता तिथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थना करील एकता नित्यासाठी तुकड्या म्हणे. अर्थात आपल्या गावाचा नकाशा म्हणजेच आपलं विश्व होय. सामुदायिक प्रार्थना ही एक महान शक्तीची उपासना आहे. लोकांना जगवण्यासाठी व सत्य सुव्यवस्थित ठेवण्याची एक ताकद आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात विशाल तुडमवार यांचे विचार ऐकलेत. भाग होता 4. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 MHz. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये उन्हाळी पिकांना आच्छादन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती, वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष हा कार्यक्रम सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. मिश्र संगीताची वेळ असेल सकाळी 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, सकाळी 8:40 चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सकाळी 10 सुगम संगीत.

श्रोतो, सकाळी 10:30 NCERTद्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. सकाळी 11 फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक, सादरकर्त्या मंगला माळवे. दुपारी 12 वनिता मंडळ आणि 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.

श्रोते हो, आमच्या सायंकालीन सभेत सायंकाळी 5:30 युवावाणी आणि 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रमसुद्धा मुंबई केंद्रावरूनच आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, सायंकाळी 7:30 किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात उन्हाळ्यात करावयाच्या मृद आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कछवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची सुमेध उंगले यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू.

श्रोतेहो, रात्री 8:15 आणि रात्री 9 विविध भारती सेवेचे उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. तर असे असतील आमचे आजचे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 102.7 MHz वर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही बोलत आहोत 102.7 MHz आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सदरामध्ये आज आपण ऐकूया उन्हाळी पिकांना

0: आच्छादन याविषयीची माहिती आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सेंद्रिय किंवा जैविक तसेच प्लास्टिक आच्छादनाचे उत्पादनाच्या वापरामुळे तणाचे यशस्वीपणे नियंत्रण होते. आच्छादित जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होत असल्याने सिंचन खर्चात बचत होऊन पाण्याचा पर्यायी वापर आच्छादनाने होऊ शकतो. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो, तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते, किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो, जमिनीतील आर्द्रता आणि तापमान संतुलित राहिल्याने पिकांची वाढ चांगली होऊन गुणवत्ता देखील सुधारते. जलद गतीने होणाऱ्या औद्योगिकरण तसेच शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षापासून ज्या जागतिक तापमानात वाढ झालेली दिसून येते त्यामुळे कृषी आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. म्हणूनच शाश्वत पीक उत्पादनासाठी नवीन पर्यावरणपूरक कृषी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करून जमिनीतील ओलावा टिकून ठेवणे तसेच पाण्याची वाढ कमी करून जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून त्यांना क्रियाशील ठेवण्यासाठी विविध आच्छादनाचा वापर करणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या घटकांचा वापर करून जमीन झाकणे म्हणजेच आच्छादन मल्चिंग होय. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना पाण्याची बचत करण्यासाठीचा उपाय म्हणजे आच्छादन. आच्छादन विविध प्रकारच्या घटकाचे केले जाते, तसेच आच्छादनाचे फायदे देखील भरपूर आहे. आच्छादनाचे प्रकार: सेंद्रिय आच्छादने, गवत आणि पेंड्या. गवताच्या तसेच पेंड्याचा वापर केल्यास जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते, तसेच तणाची वाढ खुंटते. कंपोस्ट: कंपोस्टमुळे जमिनीतील आच्छादन तयार होतेच, परंतु त्याचबरोबर जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यास मदत होते. लाकडाचा भुसा आणि साल: लाकडाचा भुसा तसेच सालीचा वापर करून जमिनीवर एका प्रकारचे आच्छादन तयार होते, त्याचबरोबर जमिनीतील भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. गवताचे तुकडे: वाळलेल्या गवताच्या तुकड्यामुळे आच्छादन तयार होते, त्याचबरोबर जमिनीतील सेंद्रिय पदार्थाची वाढ होते. झाडांचा पालापाचोळा: झाडांची वाळलेली पाने तसेच पालापाचोळा जमिनीवर विस्कटून टाकल्यास त्याचा आच्छादन म्हणून वापर होतो. त्याचबरोबर असे घटक जमिनीत मिसळून जमिनीतील सेंद्रिय पदार्थामध्ये वाढ होते. सेंद्रिय मल्चिंगची मर्यादा: सेंद्रिय पालापाचोळा कधीकधी खराब निचरा झालेला मातीवर विपरीत परिणाम करते. ते माती खूप ओलसर करते, त्यामुळे रूट झोनजवळील ऑक्सिजनची पातळी कमी होते. अनेक सेंद्रिय प्रकारचे आच्छादन कीटक, गोंगलगाय आणि उंदरांना आश्रय देतात. गवत आणि पेंढा पालापाचोळ्यामध्ये बिया असतात, जेणेकरून ते तण बनवू शकतात. असेंद्रिय किंवा अजैविक आच्छादने: अशा आच्छादनामध्ये विविध कडक प्लास्टिक पेपर तसेच रबर फॅब्रिकपासून बनवलेल्या पदार्थाचा वापर केला जातो. हे असेंद्रिय पदार्थ सहज कुजत नाही, तसेच सेंद्रिय पालापाचोळा किंवा सेंद्रिय आच्छादनाप्रमाणे वारंवार बदलण्याची गरज नाही. अजैविक आच्छादनामध्ये प्लास्टिक पॉलिथिन पेपरचा वापर केला जातो. विविध प्रकारचे विविध रंगाचे तसेच विविध जाडीचे प्लास्टिक पॉलिथिन शीट वापरले जाते. सेंद्रिय आच्छादनाच्या तुलनेत अजैविक आच्छादन शेतकऱ्यांना लवकर आणि प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे याला पसंती दिली जाते. प्लास्टिक पॉलिथिन पेपरचे विविध प्रकार उपलब्ध आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण उन्हाळी पिकांना आच्छादन याविषयीची माहिती ऐकलीत आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: श्रोते हो, दैनंदिन कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुमेध मुंगल्यांचा. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय. पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीय. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: जीवसंरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं लाटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं. नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही. आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषणसुद्धा होते.
0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो यावेळी आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो, आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन. श्रोते हो, राजीव गांधी हे भारताचे 6वे पंतप्रधान होते. ते भारताला 21व्या शतकात नेणारे आधुनिक दृष्टिकोन असलेले नेते मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात देशात माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय क्रांतीचा पाया हा रचला गेला होता. श्रोते हो, राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांनी भारतात संगणक क्रांती आणि माहिती तंत्रज्ञान आणण्याचे श्रेय हे त्यांना दिले जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत या क्षेत्रामध्ये जागतिक महासत्ता हा बनलेला आहे. श्रोते हो, हे एक राजकीय राजकारणी आणि वैज्ञानिक होते, ज्यांनी 1984 ते 1989 या काळात 2 वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या आई तत्कालीन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी पदभार स्वीकारला आणि ते सर्वात तरुण भारतीय पंतप्रधान बनलेत. त्यांनी 1989 निवडणुकीत पराभव होईपर्यंत त्यांनी पंतप्रधानपद हे भूषवले होते आणि त्यानंतर ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते सुद्धा बनलेत. श्रोते हो, राजीव गांधी हे निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमधील मुपनार येथे त्यांचा प्रचार सुरू होता. त्यानंतर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे प्रचार केल्यानंतर त्यांचा मुक्काम तामिळनाडूतील श्री पेरुबदूर येथे झाला होता. श्रोते हो, 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्री पेरुंबदूर येथे एका आत्मघाती बॉम्बस्फोटात त्यांची हत्या करण्यात आली. श्रोते हो, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

श्रोते हो, आताच आपण दिनविशेष या कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माहिती ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: देखिए साई बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ DD नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM। महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
3: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ।
2: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड यवतमाळ,
4: NAC मान्यता प्राप्त।
3: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472।

झरझर जरा अवखळ जरा जसा निसटतो अलगद पारा हसरे पाणी पक्ष्यांची गाणी हिरव्या राणी हरवू

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. श्रोतेहो, ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिली खुलास अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

0: خوشحال.
1: आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि

भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील, असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यूएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आता

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मेपर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सुर।
1: श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे। या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले। व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले। स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे। चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया। ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता। या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच

श्रोते हो, अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 21 मे. श्रोते हो, आज भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली, ज्यामुळे भारत डिजिटल युगात प्रवेश करू शकला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हा दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मराठी लेखक, कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 21 मे 1928 रोजी झाला. पद्मश्री पुरस्कार सन्मानित कवी, लेखक, व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 21 मे 1931 रोजी. श्रोते हो, भारतीय पर्यावरणवादी आणि चिपको चळवळीचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन 21 मे 2021 रोजी झालं. चिपको आंदोलनाची कल्पना त्यांच्या पत्नी विमला बहुगुणा आणि त्यांचीच होती. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण तर त्या स्कॅमबद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही. एक सर्वांनी समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
0: बरोबर.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
0: अच्छा.
1: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
0: अच्छा.
1: आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालून,
0: बापरे,

0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी एस आय पी मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2-2 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौवून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण हे विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही, अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतं. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळं त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलेला, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून शिना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली पाहिजे,
0: अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात मुंबई केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. यानंतरची उद्घोषणा आहे थोड्याच वेळात.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

झरझर झरा अवखळ जरा, जसा निसटतो अलगद पारा, हसरे पाणी पक्ष्यांची गाणी, हिरव्या रणी।

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही,
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
2: 102.7 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ.
3: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया क्लासमेट चित्रपटासाठी शेखर रावजीयन यांना, गीतकार क्षितिज पटवर्धन, संगीतकार ट्रॉय अरिफ.

0: तुम्ही खरेदी करा पार्वती हिरो यवतमाळ 92 899 22 344.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
3: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
4: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
5: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
4: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड यवतमाळ,
6: NAC मान्यता प्राप्त.
5: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.
0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92 899 22 344.
7: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवी यांच्या संगीत निर्देशनात हसन कमल यांची शब्दरचना. स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887786490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCOM मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन, मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सीनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज, पॉवर हाऊस जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
4: सुनो ना, हाँ? सोच रहा हूँ अपना बिजनेस क्यों ना बढ़ा लूं.
5: तो रोका किसने है, हाँ?
4: रोका तो किसी ने नहीं, पर समझ नहीं आ रहा कि मदद किससे मांगूं.
5: मुझसे.
4: तुमसे? तो अच्छा बताओ फिर.
5: आकाशवाणी है ना, मैंने सुना है उसका नेटवर्क देश भर में फैला है.
4: पर उससे मेरा क्या फायदा?
5: देखो फायदा है, जिस शहर में चाहो विज्ञापन की मदद से उपभोक्ताओं तक पहुँच जाओ.
6: पार्वती हिरो ची किसान उन्नती योजना, 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92 899 22 344.
7: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया नुसरत बद्र यांची रचना. संगीत आणि स्वर आहे सोनू निगम यांचा.

श्रोते हो, या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणात समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM GNM BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षण

0: प्राध्यापक आधुनिक लैब हॉस्पिटल ट्रेनिंग ची उत्तम सुविधा
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी
0: आज संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ
1: मोबाईल 9887086490
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज तुमचं स्वप्न आमचं ध्येय।

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं CBSE तसंच स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 11वी सायन्स साठी प्रवेश देणं सुरू. प्रवेशासाठी आवश्यक ऑफलाईन नोंदणी फॉर्म्स कार्यालयीन वेळेत उपलब्ध. केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं 11वी विज्ञान शाखेत आजच आपला प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 92 84 570 058.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया हॅलो ब्रदर चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याग्निक यांना. आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया आणि साजिद वाजिद यांनी.

श्रोतेहो, या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz. सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: केंद्र 8:30 झालीत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी BSF अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला 7:30 सुरुवात झाली असून 6:30 संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागं घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे तर CPIM ने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री.

0: देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन, भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर, नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:42 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीत. सर्वप्रथम ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना. शब्द आहेत जावेद अख्तर यांचे, संगीतकार आर डी बर्मन आणि चित्रपट आहे सागर.

श्रोते हो, आताच आपण साजन चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याग्निक यांना ऐकलत. समीर यांचं गीत होतं, संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. कार्यक्रमा शेवटी ऐकूया बाजीगर चित्रपटातील नवाब आरजू यांचं गीत. संगीतकार अनु मलिक आणि गायक स्वर आहेत कुमार सानू आणि अलका याग्निक यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9 वाजता आहेत. थोड्याच वेळात विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: ये है विविध भारती।
1: आज की फनकार कार्यक्रम कुछ ही पलों के बाद।

पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.

0: केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं CBSE तसंच स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 11वी सायन्स साठी प्रवेश देणं सुरू. प्रवेशासाठी आवश्यक ऑफलाईन नोंदणी फॉर्म्स कार्यालयीन वेळेत उपलब्ध. केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं 11वी विज्ञान शाखेत आजच आपला प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9984570058.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, आताच आपण चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकलत. संगीत आणि स्वर होता अवधूत गुप्ते यांचा.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब,

0: हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988-17-86-490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

0: ओडिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92-899-22-344.
2: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतरची रचना आहे चंद्रशेखर सानेकर यांची. स्वर आणि संगीत आहे भीमराव पांचाळ यांचं.

0: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCom मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सीनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज, पॉवर हाऊस जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना, 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92 899 22 344.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया शब्द आहेत अनिल कांबळे यांचे, संगीतबद्ध केले आहेत सलील कुलकर्णी यांनी आणि गायिका आहेत बेला शेंडे.

श्रोते हो सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली सौमित्र यांची रचना. ही रचना गायली आहे आशा भोसले यांनी.

0: श्रोते हो, या रचनेबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 झाली आहेत.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999

0: रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 9899 22344.
1: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: हॅलो रफी, मी राहून बडे फ्लॅट मधून पेंदाम बोलतो, सुनील पेंदाम.
1: बोला सुनीलजी, काय सुरू आहे?
0: आवाज खूप कमी येऊन राहिला ताई.
1: माझा आवाज कमी येतोय? आता येतो?
0: नाही मग खूप कमी आहे, बारीक बिलकुल न ऐकल्यासारखं.
1: न ऐकल्यासारखं
0: हो ना.
1: हा आता
0: आता येऊन राहिला.
1: ओके, बोला बोला, काय सुरू आहे सध्या?
0: सध्या काही नाही, सुरू आहे. टेम्परेचर एवढा आहे का, 12 वाजता पासून 4 वाजेपर्यंत.
1: टेम्परेचर कशाचं जास्त आहे?
0: हे तापमान.
1: अच्छा, मला वाटलं डोक्याचं जास्त आहे.
0: नाही नाही, गर्मी मध्ये किती
1: म्हणजे काय असते
0: पर्यंत गेला ना.
1: हा, तुमच्याकडे पण खूप जास्त असेल नाही का?
0: सगळ्या जो नंबर 1 वर आहे वर्धा जिल्हा.
1: हो हो हो. आणि मग वेळ कसा जातोय?
0: असं जाते, घरी राहतो 12 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत, मग संध्याकाळी थोडस फिरायला निघतो.
1: 12 ते 4?
0: हो.
1: संध्याकाळी 4 नंतर बाहेर वाफा लागतात माहितीये ना?
0: हो. नाही, 4 च्या नंतर नाही, ते 5 साडेपाच वाजता.
1: झाड वगैरे नाहीये का तुमच्या गावात? झाड
0: आहे ना
1: आपल्या घराच्या आसपास. प्रत्येक नागरिकांनी
0: रस्त्याच्या कडेला लावले पाहिजे. हो, झाड लावणं खूप जरुरी आहे, नाही तर 10 वर्षांमध्ये काहीच नाही.
1: नागरिकांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे. नाही
0: नाही, नागरिक तर घेते. आता माझ्या घरी 20-25 झाड आहे.
1: वा वा.
0: हो, ते गर्मीसाठी जे पशु लहान पक्षी राहते ना, त्याच्यासाठी ते पाणी ते बनवून ठेवले आहे.
1: पाणी टाकलंय ना? पाणी. वा वा वा. बरं सुनीलजी, आज गाणं कोणतं ऐकायचंय?
0: ते आपल्याकडे वफाचं गाणं आहे की आलू की सब्जी बैगन का भरता.
1: नाही नाही नाही, म्हणजे आलू की सब्जी. आता 3 वाजले, जेवण तर झालं असेल नाही का?
0: आलू की सब्जी बैगन का भरता, किशोर कुमार, लता मंगेशकर.
1: नाही ते नाही आमच्याकडे.
0: नाही का? तर मग असं करून द्या, मंजिलचा गाणं नाही का मॅडम?
1: मंजिल.
0: हा
1: हा, आहे ना
0: ते लता मंगेशकरची आवाज मध्ये.
1: कोणतं? रिमझिम गिरे सावन.
0: हा हा, रिमझिम गिरे सावन.
1: सावन यायला तर खूप वेळ आहे अजून.
0: असं ना, थोडा बहुत माणसाला हे वाटण करताना गाण्यामुळे शरीर मध्ये परिवर्तन होते.
1: बरोबर आहे, म्हणजे गाणं ऐकून थंड वाटेल नाही का?
0: हा हा, पाऊस ना आला चालला, मगर हे गाण्यामध्ये माणूस शरीरामध्ये रिमझिम रिमझिम चला भाई, पाणी नाही आ रहा.
1: रिमझिम रिमझिम पडायला पाहिजे नाही का? तर ठीक आहे, तुमच्याकडे आता पाठवित आहो लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत मंजिल चित्रपटात.
0: धन्यवाद.

0: हॅलो रसिक.
1: हॅलो रसिक, कुणीन कार्यक्रम
0: बरोबर.
1: हॅलो.
0: हो,
1: मी लहान आरवीवरून रवींद्र रामनाथ अकोलकर बोलतोय मॅडम.
0: बरं बरं, बोला अकोलकरजी.
1: हल्ली आपल्या यवतमाळ आकाशवाणीचे कार्यक्रम म्हणजे एकदम छान असतात.
0: बरं, कोणता कार्यक्रम ऐकला अलीकडे? कार्यक्रम कोणता ऐकला सांगता येईल का?
1: मी कार्यक्रम म्हटलं म्हणजे युववाणी जे संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून जे प्रसारित होतात,
0: हो,
1: त्यामध्ये ते एक चर्चा आली होती म्हणजे करिअर गायडन्स म्हणून 12वी नंतर करणाऱ्या मुलांसाठी. तो कार्यक्रम मी ऐकला होता मॅडम.
0: हो बरोबर, आणि सध्याची ती गरज आहे कारण आता नुकतेच रिझल्ट लागलेले आहे.
1: हा बरोबर आहे मॅडम.
0: कोणत्या दिशेला वळावं हे विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे, नाही का?
1: हा नाही, बरोबर आहे मॅडम.
0: हो हो हो. रवींद्रजी.
1: हा बोला.
0: आता कसा वेळ जातोय सध्या तुमचा आरवीला?
1: आरवीला मॅडम जसं आपल्या यवतमाळ अकोला इथे जसं उष्माघाट आणि उष्णताची लाट आहे,
0: हो,
1: तसंच आमच्या वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा लहान आरवीला उष्णतेची लाटीने कव्हर केलेला आहे मॅडम.
0: अगदी. आणि सगळेजण याला जपून राहायला पाहिजे या काळामध्ये.
1: हे तर बरोबर आहे म्हणा, पण याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत मॅडम.
0: हो ना, अर्थातच.
1: कारण पर्यावरणाचा जर आपण म्हणजे संतुलन नसेल तर लवकरच आपण म्हणावं नाही म्हणा तसं आपण, पण म्हणावं लागतंय म्हणजे की विनाशाकडे आपली वाटचाल सुरू होईल असं वाटतंय.
0: बरोबर आहे. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला रवींद्रजी?
1: बॉर्डर मधलं संदेश आते आहे म्हणजे एक देशभक्ती गीत आहे.
0: हो ना.
1: सनी देवल आणि
0: सुनील शेट्टी,
1: सनी देवल यांच्यावर चित्रित केलेलं ते गीत आहे. ते गीत मला ऐकायचं आहे मॅडम.
0: तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय?
1: माझ्यासोबत आहे माझी मुलगी कुमारी धनश्री, रवींद्र अकोलकर, मुलगा आहे नैतिक अकोलकर, मिसेस आहे प्रमिला अकोलकर, आणि तसेच माझ्यासोबत आहेत शारदाताई, मग त्यानंतर कोमलताई, कोमल गायकवाड आणि समस्त अकोलकर परिवार आणि इतर सर्वजण.
0: तर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी ऐकवित आहो तुम्ही सांगितलेल्या बॉर्डर चित्रपटातील.
1: धन्यवाद मॅडम, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं CBSE तसंच स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 11वी सायन्स साठी प्रवेश देणं सुरू। प्रवेशासाठी आवश्यक ऑफलाईन नोंदणी फॉर्म्स कार्यालयीन वेळेत उपलब्ध। केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं 11वी विज्ञान शाखेत आजच आपला प्रवेश निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 92 84 570 058।
4: हॅलो रसिक।
5: हॅलो,
4: बोला।
5: नमस्कार।
4: नमस्कार, कोण बोलते?
5: हा, मी सिद्धार्थ गोंडाने बोलतो ताई, अमरावतीवरून।
4: हा हा, सिद्धार्थ जी बोला, काय म्हणते अमरावती?
5: अमरावतीच एकंदरीत ठीक ठाक आहे सर्व ताई, आवाज आरवून इकडला पण
4: बरं
5: ठीकच म्हणा लागेल, कारण की जवळपास 46.8 डिग्री सेल्सिअस तापमान आजच्या तारखेला नोंद झालेली आहे इकडे।
4: बरोबर आहे,
5: आणि जवळपास उष्णते भर संपूर्ण विदर्भातच आहे, आणि त्यामुळे सर्व लोकांना सुटसुकाट झालेला आहे, म्हणजे रस्त्यात तर कोणी दिसतच नाही।
4: बरोबर,
5: जवळपास ज्यांना अतिशय महत्वाचं काम असते तेच लोक फक्त बाहेर निघताना दिसत आहे,
4: है ना? बरोबर। सिद्धार्थ जी, मला नवल या गोष्टीचं वाटतं की मेळघाटचं जंगल लागून असून सुद्धा, आणि मला वाटतं तुमच्या गावाकडे जाताना सुद्धा जंगल लागतं चांदूरच्या पुढे, नाही का?
5: आहे आहे,
4: म्हणजे सगळ्या बाजूनी जंगल असून सुद्धा इतकं तापमान जात आहे, नाही का?
5: आणि जवळपास इथून सातपुडाची, सातपुडा पर्वताची जी लेन आहे पूर्ण गेलेली, आणि खूप इतकं थंड हवेचं ठिकाण असूनही चिखलदरा मेळघाट हा भाग जो आहे, तरी देखील इथं उष्णतेचा म्हणजे एकंदरीत प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। याला सुद्धा अनेक कारणे जबाबदार आहे, ते तर प्रत्येकांना त्यांना माहित आहे, झालेली वृक्षतोड, शहरीकरण,
4: बरोबर,
5: आणि जे औद्योगिकरण, आणि आपल्या आपण झाड लावत नाही, झाड जगवत नाही, झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आपण लोकांनी सोडून दिलेला आहे।
4: बरोबर आहे। आणि सिद्धार्थ जी, आपण वाहनांचं सुद्धा प्रमाण कमी करायला पाहिजे, एका घरामध्ये आपण 4-4 वाहनं पाहतो, त्यामुळे इंधनाची सुद्धा बचत होत नाही आणि प्रदूषण सुद्धा वाढतं, नाही का?
5: वाढत्या प्रदूषणामुळे सुद्धा हे उष्णतेचा हा जो कहर दिसून येत आहे, एकंदरीत हे सर्व चटके सर्वसामान्य लोकांना सोसावे लागत आहे। याआधी आम्ही इतकी प्रचंड भीषण गर्मी कधी बघितली नाही, आज पहिल्यांदा उष्णतेमुळे सर्व लोक त्रस्त झालेले आहे।
4: हो ना, म्हणजे येत्या 4-5 वर्षामध्ये पृथ्वी राहील की नाही असं चित्र वाटायला लागलं, नाही का?
5: निसर्गाचा असमतोलपणा आलेला आहे, त्यामुळं प्रत्येकाने निसर्गाशी जुळून राहायला पाहिजे। एक झाड जर तोडलं गेलं तर त्याऐवजी आपण 5-6 झाड जगवले पाहिजे। प्रत्येकानी झाडाची झाडं लावणे खूप गरजेचं आहे, ज्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि सावली मिळते, आणि बरेच काही फायदे आहे झाड लावल्यापासून।
4: तर मला असं वाटतं तुम्हाला एक गोष्ट माहित असेल सिद्धार्थजी, की नागपूर जेव्हा नवीन टाउन प्लॅनिंग झालं होतं तेव्हा तिथले चंद्रशेखर म्हणून अधिकारी होते महानगरपालिकेला CEO, त्यांनी नागपूरचं स्वरूप बदलून टाकलं होतं एकदम। खूप साऱ्या झाडांची लागवड नागपूरला त्यावेळेस केल्या गेली आहे, म्हणजे ऑरेंज सिटी बरोबर ग्रीन सिटी सुद्धा वाटते ती, नाही का?
5: ग्रीन सिटी सुद्धा आम्ही अमरावती म्हणून काही काळाआधी होतं, पण एकंदरीत होणारे झाडाची कत्तली वगैरे आणि जो शहरीकरण जो वाढता भाग जो वाढत चाललेला आहे, जवळपास शहराची जी एक किलोमीटरची रेंज 20-25 किलोमीटर या दूरपर्यंत गेलेली आहे।
4: तर आज कोणतं गाणं ऐकायचं सिद्धार्थजी?
5: आज मला सबसे बड़ा खिलाड़ी या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गीत गायलेलं आहे, आणि भोली भाली लड़की हे गीत आहे, हे गीत आज आम्हाला ऐकायचं होतं ताई।
4: बरं, तर तुमच्या सोबत अजून कोणाला ऐकायचं आहे?
5: हे गीत ऐकण्यासाठी माझ्या परिवारातील माझी पत्नी आहे अर्चना गोंडाने, आणि माझी मुलगी प्रसिद्धी, मुलगा प्रणय, आणि यासोबतच संपूर्ण मित्र परिवार यांना हे सुद्धा गीत आपण नक्की ऐकावं।
4: तर तुम्हाला आता आम्ही ऐकवित आहोत तुमच्या मनातली ही रचना, ऐका तर।

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
5: हॅलो रसिक. हॅलो.
6: हॅलो,
5: बोला.
6: हॅलो रसिक.
5: हो, बोला बोला.
6: मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलते.
5: हा तुकारामजी, बोला.
6: काय म्हणते वातावरण यवतमाळ?
5: यवतमाळ तापलंय खूप.
6: आमच्याकडे मॅडम कमी आहे तापमान, जरा 36-37 आहे.
5: अरे वा, चांगली आहे की मग.
6: हो,
5: कसं काय
6: माहिती जरा,
5: याचं काय रहस्य?
6: हा,
5: याचं काय रहस्य काय?
6: रहस्य आमच्याकडे जरा आमच्या गाव कराड पासून गेल्यावर जरा थोडा कोकण पट्टा पडतो ना.
5: हो,
6: त्यामुळे वातावरण जरा गार लागते.
5: अच्छा अच्छा. आणि नदी वगैरे आहे का?
6: हा,
5: नदी पण आहे का?
6: आमच्या गावात दोन नदी आहे, कृष्णा आहे, कोयना आहे.
5: हो ना, म्हणून एकदम गार वाटत नाही का?
6: हो
5: हो,
6: लोक शेतीला पाणी पाहतात ना, त्यामुळे गारवा राहते.
5: हो ना, बरोबर आहे. बरं, तर तुकारामजी आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
6: आज चित्रपट नाव आहे तिसरी कसम.
5: हो,
6: गीताचे बोल आहे दुनिया बनाने वाले काय को दुनिया बनाई.
5: तिसरी कसम चित्रपट पाहिलं होतं का तुम्ही?
6: बऱ्याच वेळा पाहिला, राज कपूर याचा. आणि त्यावेळी दुसरं काय हेच नव्हतं ना, साधन नव्हतं.
5: राज कपूर यांचा चित्रपट महत्वाकांक्षी आणि सुंदर चित्रपट होता, नाही का?
6: हो, आणि त्यावेळी टेलिव्हिजन पण नव्हता.
5: हो ना. बरं, हे गीत कोणाला ऐकायचं तुमच्या सोबत?
6: हा, सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद. ताई म्हटलंय PSI राज शेळकेजी, सुनील बदेजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी,
5: बरं,
6: विजय पाटील चारुकरजी, धनंजय पेटेले, जाधवजी, उदय काळेजी, या सर्वांच्या पद्धतीने लावा जोडू देऊन ताई.
5: तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया तुम्ही सांगितलेली ही रचना.

0: लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी,
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: हॅलो रसिक.
3: हॅलो रसिक,
2: बोला.
3: हा काही नंदकुमार शिवरामा बोलतो आर्णीवरून.
2: हा नंदकुमार जी बोला.
3: 3 महिने होऊन गेले म्हटलं ताई सोबत जरा संवाद तरी साधा.
2: अच्छा, म्हणजे दिवस मोजत होते तुम्ही.
3: मोजत लागतील ताई, आता रोजचा कार्यक्रम राहते, रोजीच ऐकणार आहे ते. उन्हाचा प्रकोप आहे, जरा बसलो, विसावा घेतला जरा, समजा चला चर्चा करावं ताई सोबत.
2: उन्हाचा प्रकोप आहे
3: हो ना.
2: असा एखादा मस्त पैकी असा ड्रेस शिवा सूर्याला की त्याची जरास उष्णता कमी होईल. आणि आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
3: आज दुनियादारी मधलं ज्या मोहम्मद रफी लता मंगेशकर यांनी गायलेलं.
2: अच्छा, दुनियादारी चित्रपटात.
3: दुनियादारी 77 मधला.
2: हो हो हो. नाव कागज की
3: माझ्यासोबत माझा परिवार आहे. इथं मोरे काकाजी आहे, विलास पिल्लेवार आहे, दिनेश पिल्लेवार आहे, आपला वाडेकर आहे आमचा ना, आमच्या मित्र परिवारासाठी आहे, आणि बालू मनोहर आहे सोबत तोरडेवाले.
2: बर, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे लता दीदी आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत.
3: धन्यवाद ताई.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक

0: हेलो रसिक,
1: हेलो
0: बोला
1: हेलो,
0: बोला बोला।
1: कुंडली पांडुरंग मोरे औरंगाबादचा
0: हाँ
1: तालुका
0: हाँ
1: कळमनुरी जिल्हा हिंगोली महाराष्ट्र।
0: वाह वाह, पूर्ण पत्ता सांगितला कुंडलिक।
1: काय?
0: कोणत्या वर्गात आहेस तू?
1: मी सावी
0: बरं, कोणत्या गावाला शिकतो
1: औरंगाबादचा।
0: आणि काय काय आवड आहे तुला?
1: मला गीत ऐकायची
0: गाणे ऐकायला आवडतात? बरं, आंब्याचा रस खायला नाही आवडत का?
1: आवडते।
0: आता आंब्याचा रसाचं मोसम आहे ना, बनवला की नाही आईनी?
1: हो बनवला।
0: मग एकट्यानेच खाल्ला का?
1: हो
0: हो। अच्छा, कोणते गाणे ऐकायचे मग कुंडलिक तुला?
1: सौदागर।
0: सौदागर।
1: हाँ, इलू पिलू की आहे।
0: अच्छा, मग तुझ्यासोबत कोणाला ऐकायचे अजून?
1: माझ्या पप्पाला पांडुरंग मोरे, सिंग मोरे, वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे।
0: बरं, तर तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारासाठी आम्ही ऐकवित आहोत सौदागर चित्रपटातील हे गीत ऐक।

0: हेलो रसिक, हेलो
1: हेलो रसिक,
0: हो,
1: हेलो,
0: कौन बोलता है?
1: विनोद कुमार ढवळे बोलतो ताई, अयोध्या नगर राळेगाववरून।
0: बरं बरं, बोला विनोद भाऊ, बऱ्याच दिवसांनी तुम्हाला
1: रसिक,
0: आठवण
1: चार
0: आली,
1: वर्षाच्या नंतर लावून राहिलो मी फोन,
0: तेच म्हटलं खूप
1: अचानक
0: दिवसांनी।
1: आठवण झाली तर चला म्हणलं, बरेच दिवस झाले म्हणलं, एक विरंगुळा
0: हो
1: रेडिओच्या माध्यमातून
0: बरं, राळेगाव,
1: कार्यक्रमाचा आस्वाद घेणं सुरू राहते।
0: आता राळेगाव मध्येच आहात की कुठे बाहेर आहात?
1: नाही, राळेगावलाच आहो, तसं तर फील्ड वर्क चालू राहते।
0: हो ना, आणि रेडिओ एक कसा ऐकता तुम्ही? मोबाईल वर?
1: नाही

0: रेडिओ ऐकत असत नाही,
1: मोबाईलवर
0: काही म्हणजे कसं ठराविक कार्यक्रम जसं सकाळची आपलं श्रवणीय भक्ती गीतांचा कार्यक्रम, त्यानंतर मनोरंजनात्मक राहते 11 ते 12
1: थोडस
0: आपलं
1: आपकी पसंत
0: आपकी पसंत, आणि गुरुवारला जे हॅलो रसिकचं जे प्रसारण होत असते तर श्रोत्यांचं काही कॉल श्रोत्यांचं काही
1: संभाषण
0: इच्छा आपण कसं तुमच्या संवादाच्या माध्यमातून कसं आमच्यापर्यंत पोहोचत असते
1: बरोबर आहे,
0: तर चला म्हटलं आता श्रोतेच लावत आहेत आपण सुद्धा आज प्रयत्न करावा
1: कसं
0: दिल गेली.
1: हा म्हणजे तसंही तुम्ही रेडिओ पासून काही दूर नाही, रेडिओ ऐकत होतातच तुम्ही नाही का?
0: आवाज खूप कमी येत होता तुमचा,
1: रेडिओ ऐकणं सुरूच होतं म्हटलं.
0: हो रेडिओ ऐकणं सुरू आहे.
1: बरं आज कोणतं गाणं
0: ऐकायचं? मी रेडिओच्या दूर जाऊ शकत नाही ना.
1: येस बरोबर आहे, असं म्हणूया की हृदय आणि श्वासाची ती नातं आहे ते नाही का?
0: बरोबर आहे.
1: कोणतं गाणं ऐकायचं आज?
0: आज जसं एक आशाताईच एक गीत आहे, फुलले रे शन माझे फुलले रे.
1: हो हो बरोबर आहे. आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय अजून?
0: माझ्या परिवारातील सदस्य आहे विनोताई ढवळे, प्रथमेश ढवळे. मी आमचं मित्र परिवारामधून आहे राहुलजी मनोहर आहे यवतमाळ मधून, नंतर लक्ष्मणराव लोखंडे आणि हनुमान दाजी साहू यवतमाळचे, किरण शिंदे दिग्रजचे. परिवार तर खूप मोठा आहे ते.
1: हो ना, तर तुमच्यासाठी
0: एवढे नाव आपण घेऊ शकत नाही.
1: बरोबर आहे, आणि तुम्ही काही सगळ्यांना विसरू शकत पण नाही का?
0: बरोबर आहे.
1: तर तुमच्यासाठी
0: करणार कसं आहे ते, जोपर्यंत रेडिओ आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत श्रोता आणि रेडिओ
1: बरोबर एक परिवार
0: मनाच्या बिलकुल फिक्स आहे.
1: हा राईट. तर आता तुमच्या मनातल्या या भावना सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचल्या असतील. आता घेऊया गीताचा आनंद, ऐका हे आशाजींनी गायलेलं गीत.

0: रसिक मधले कार्यक्रम छान आवडतात आम्हाला.
1: धामणगावला काय करतात?
0: माझा गाईचा व्यवसाय आहे, मोठा कोटा आहे माझ्याकडे, 25-30 गाई वगैरे अशा दुधे बी काढतो आणि विकतो.
1: दुधाचा व्यवसाय करता?
0: हा, दुधाचा व्यवसाय करतो मॅम.
1: बर, किती वर्षापासून?
0: माझा कमी जास्त 13 वर्ष झाले मला.
1: ओके, मग हे दूध तुम्ही कुठे नेता विकायला?
0: डेअरीवर
1: देता?
0: हा, डेअरीवर टाकतो मॅम.
1: कोणत्या गाई आहे
0: माझ्याकडे? एचएफ आहे 13 गाई आणि जर्सी गाई आहे बाकी.
1: बर बर बर. मग साधारणतः रोज किती कलेक्शन होत दुधाचं?
0: माझ कमीत कमी 13-14 हजार रुपये होतो मॅम
1: रोजच.
0: हा
1: बर. आणि मग त्याच्यापासून काही प्रॉडक्ट बनवता का?
0: नाही, सध्या काहीच नाही बनवत मॅम मी.
1: अच्छा, दुधाचाच व्यवसाय करता?
0: हा.
1: बर, मोठा गोठा आहे नाही का?
0: हा हा, गोठा आहे मॅम.
1: बर, आज कोणते गाणे ऐकायचे प्रवीणजी?
0: माझी मिसेस आहे नलिनी प्रवीणराव शेंडे आणि मुलगी आहे माझी मयुरी प्रवीणराव शेंडे. आणि मला मॅम थोडस भाविक गाणं ऐकायचं होतं मॅम.
1: भावगीत?
0: हा, भावगीत. हा,
1: कोणाच्या आवाजात? कोणाच्या आवाजात ऐकायचंय?
0: असं भावगीत आहे ना मॅम, तसं काही नाही, मला सगळेच भावगीत आवडतात.
1: बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आम्ही पाठवित आहोत तुमच्याकडे अरुण दाते यांनी गायलेलं हे भावगीत.
0: ठीक, ओके मॅम.
1: शपथ तुला आहे, ऐका तर.
0: हा हा हा, ठीक आहे मॅम.

हॅलो रसिक, या फोन इन कार्यक्रमात श्रोते हो, आपणही फोन करू शकता. दिवस आहे मंगळवार आणि वेळ आहे दुपारी 3 ते 3:30. फोन नंबर आहे 0723224546. फोन नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 0723224546 या फोन क्रमांकावर दर मंगळवारी तुम्हाला फोन करायचा आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण दर गुरुवारी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवीला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

श्रोते हो, फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक आताच आपण ऐकलात. सादरकर्त्या होत्या मंगला माळवे. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. दुपारचे 12 वाजता आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ आणि 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते, आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं, आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते, आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व, ज्याला आपण म्हणतो, किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो, ते विकसित होत असतं. आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे,

0: तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय, म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत, पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते, किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्री ताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्याने तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखादीने ठरवलं की मला बगीचेची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे, जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहे, तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते, त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते, ते एक रुटीन झालेलं असतं, त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बॉ किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे, किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्री ताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही, हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते, म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते.

0: आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बुवा, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडतं आणि त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाकीचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आहे आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असतो आणि त्या मानसिकतेने आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणते तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद. या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो शारीरिक त्याचे जे हे असतील आहे, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह

0: बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय. आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेला आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती. पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःच सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, बो
1: हो
0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही. पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेत असतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो,
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो, म्हणजे स्वतःच आकलन करतो, तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे बा तर अशा

0: वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. माझी विकनेस काय आहे, किंवा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेन.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो, किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही आहे, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आहे आणि मी जे करते आहे त्याच्यात मला काही समाधान नाही आहे, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्या ते. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेससुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्या विषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे

0: याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळ यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
2: आता पाहिला

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडरवरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर, मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म, जात, भाषा यांच्या पलीकडे जाऊन

माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू, कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा एसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलक होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्र या मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच AIच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीमपैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे IT मधील करिअरच्या संधी. IT मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगळे. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगळे, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय? तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणं, तर अशा बऱ्याच शाळा जागांमध्ये, खूप सारे एरियामध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
2: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपला IT आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
2: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर और क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्कीच. जर एखाद्या विद्यार्थ्याला IT मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
2: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी IT स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला

0: कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आय टी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, आय कन्सल्टंट आणि आय टी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम. आय टी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आय टी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS हे क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आय टी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
1: नक्कीच. आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आय टी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: जरी जॉब नसेल मिळत तर कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही, तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशनवर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असले तर स्टुडंटमध्ये किंवा आय टी ग्रॅज्युएट स्टुडंट्समध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचा पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
1: नक्कीच. म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
0: अत्यंत आवश्यक आहे.
1: नक्कीच मॅडम. आय टी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आय टी सेक्टरमध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तर वी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ॲज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: या मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असा असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा. नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते

0: वळूयात आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आय टी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आय टी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम, या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. तर एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटीसाठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सिक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस, म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू दी कंपनी आपण म्हणू शकतो. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
0: नक्कीच मॅम, तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध आहे
1: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे.

0: आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, आपण मध्ये एकदा बोलताना एआयचा पण उल्लेख केला, तर एआयचा परिणाम क्षेत्रावर किंवा आयटी मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे एआय सगळं किलर ऑफ दी आयटी सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. एआय मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे की माझ्याकडे एक आयटीची डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप सुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी म्हणजे फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: और सुचारू समुद्री परिचालन के लिए विदेश मंत्रालय भारतीय मिशनों और समुद्री क्षेत्र से जुड़े हितधारकों के साथ लगातार समन्वय बनाए हुए हैं। उन्होंने कहा कि इस क्षेत्र में सभी भारतीय नाविक सुरक्षित हैं। विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर ने इस वर्ष की कैलाश मानसरोवर यात्रा के यात्रियों का चयन करने के लिए कंप्यूटर से ड्रॉ निकाला। ये यात्रा जून में शुरू होकर अगस्त में संपन्न होगी। विदेश मंत्रालय ने कहा कि निष्पक्ष और पारदर्शी कंप्यूटर हस्ताक्षर किए। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि कौशल विकास के क्षेत्र में दक्षिण कोरिया के साथ महाराष्ट्र की साझेदारी से राज्य के युवाओं के लिए वैश्विक अवसर सृजित होंगे। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी। आणि 23 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली। शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत तसंच बँकांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न विचारण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याशिवाय पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि त्यासाठी जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं।
3: हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। विशेषतः साधारणपणे तर त्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जून मध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलै मध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्ट मध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबर मध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत।
2: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असणार असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यात खरीपाचं क्षेत्र 152 लाख हेक्टर आहे। राज्याला 20.16 लाख मेट्रिक टन बियाण्यांची आवश्यकता असताना तब्बल 28 लाख मेट्रिक टन बियाणं उपलब्ध आहे। हे सर्व बियाणं प्रमाणित असावं आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साथी पोर्टल तयार करण्यात आलं असून या पोर्टलवरील प्रमाणित बियाणंच विकत घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सायप्रस उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबई हे जगातील वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असून आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व, भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे।

आहे. संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं संघटन सृजन अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर के सी वेणुगोपाल यांनी या संदर्भातलं पत्र जारी केलं. त्यानुसार काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल गुडदे पाटील यांची तर अमरावतीच्या शहराध्यक्षपदी बबलू शेखावत यांची निवड झाली आहे. अकोला शहराध्यक्ष म्हणून महेंद्र गवळी, अकोला ग्रामीणमध्ये प्रकाश तायडे, चंद्रपूर शहराध्यक्ष म्हणून शिवा पोलिसेटी तर चंद्रपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष धोटे यांची निवड झाली आहे. वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील कोल्हे, वाशिमच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल चौधरी आणि यवतमाळचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक यांची निवड झाली आहे. तर गडचिरोलीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानाअंतर्गत 19वा रोजगार मेळा शनिवार 23 मे रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे, टपाल, संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलंय. लातूरमधल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. दरम्यान नीट यूजीची परीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यानिमित्त दहशतवाद विरोधी दिनही आज पाळला जातोय. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आकाशवाणी, महावितरण आदी आस्थापनांमध्ये तसंच विद्यापीठांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशात शांतता आणि सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकून ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली इथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यानं 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ख्वाजा शहाबुद्दीन वय 58, शिवांश स्वप्नील नवघरे वय 7 महिने आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय 55 वर्ष अशी मृतांची नाव आहे. मूळ मार्गावरील मुरखळा नवेगावच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडा तोडून खाली उलटली. नागरिक आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केलं. तिथं उपचारादरम्यान तिघांनी प्राण सोडला. अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार इस्माचा मृत्यू झाला. 40 वर्षीय नौशाद कुरेशी आपल्या दुचाकीनं महामार्गावरून जात असताना लोणी गावाजवळ मागून आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं तसंच मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करणं हा उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी भेटी देऊन प्रगणना करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलंय. जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे यार्ड इथं पॉइंट परिवर्तन आणि अन्य कामांसाठी आज आणि उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गोंदिया स्थानकावरील काही मार्गांवर रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून अनेक मेमू प्रवासी गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. गोंदिया गढा, गोंदिया झारसुगुडा तसंच रायपूर डोंगरगड मार्गावरील काही गाड्यांचा यात समावेश आहे.

प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलंय. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तसंच वन्यजीवांच्या प्रजनन काळात पर्यटकांची सुरक्षा आणि जंगलातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता पेंच बोर तसंच उमरेड पवनी करंडला या अभयारण्यात जंगल सफारी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. आगामी 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोंदिया आणि गडचिरोली इथं येलो अलर्ट राहणार आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.4° सेल्सिअससह चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण ठरलाय. तर वर्धा इथं 46° सेल्सिअस, नागपूर इथं 45.6° सेल्सिअस, तर गोंदिया इथं 44.4, अमरावती इथं 44.8, अकोला इथं 43.8, तर बुलडाणा इथं 39.8° सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी आणि 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई, राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल.

0: याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्यू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप between Cyprus and Maharashtra therefore is very strategic. I firmly believe that the next decade can witness an extraordinary expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून AIच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवादविरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: Diaspora.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:45 गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नव्या आयकर कायद्यानं घेतली आहे. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितले. या कायद्यातल्या तरतुदी सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे जेणेकरून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने ह्याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. तुमच्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही ऍडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्यावेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काय फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काय लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय त्याच्यामध्ये. आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
2: रिटर्न भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही जर तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तर तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
2: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको,

0: तर आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्सीवरची ती एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर आता 15 नंबर, 15G, 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत, तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो TDS सर्टिफिकेट होता सॅलरीजचा, तो त्या TDS सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा, पुढे पण तेच चालू राहणार आहे. फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय, फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, तर फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो, तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ती नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला TDS पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग्स मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% TDS कापला जातो. तर हे सगळे TDS वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारनी आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट शी काही संबंध नाही आहे.
1: सर आता वेगवेगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे, त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते, म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं, तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबई ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं, तर ते रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं, तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त 4 जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या 4 मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. आता झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत तिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज कॉर्पोरेट्स आणि जसे आयटी कंपनी जर बँगलोर हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनी झालेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत, तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRA ची मुदत केलेली आहे एप्रिल 1, 2026 पासून.

0: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलं आहे आपलं की जे आपण कव्हर करू शकतो जे कॉमन मॅनला समजावं असा दृष्टीने?
1: एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार. तसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील जे कन्सल्टंट असतील त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचं रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
0: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 MHz.
4: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92899 22344.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
6: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
7: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
6: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
7: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
6: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
7: मोबाईल 9887-86490.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
8: कमी वेळात जास्त नफा,
9: बस एका क्लिक वर कमाले.
10: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते.

0: जाणकार बना, सतर्क रहा।
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने। वाह
0: फसला, अनोळख्या पासून बचाव करा।
2: RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
3: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCOM मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश। उत्कृष्ट ग्रंथालय, सीनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षिस। पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ। संपर्क 97 64 650 149।
4: प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी।
5: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा।
6: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना।

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उन्हाळ्यात करावयाच्या मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कचवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, हल्लीच्या काळामध्ये उन्हाळ्याच्या झळा आपल्याला पोहोचत आहे, त्यासोबत पाण्याची पातळीसुद्धा हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर असणार आहेच. कारण म्हटलेच आहे, जल है तो कल है, पाणी असेल तर उद्याचा भविष्य आपलं आहे. तर हेच जे पाण्याचं बचत आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, अर्थातच उन्हाळ्यात करावयाच्या मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना ह्या आपण कशा केल्या पाहिजेल, यावर उपाययोजना आणि नियोजन कसं आखलं पाहिजेल या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर दीपक कचवे सर, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार सर.
3: नमस्कार
2: सर. उन्हाळ्यात जल आणि मृद संधारणाच्या उपाययोजना कशा करायच्या आणि त्याचं नियोजन कसं करायचं याबद्दल काय सांगाल?
3: अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याकडं साधारणतः 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून जातो, परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं पाण्याची बरीचशी टंचाई आपल्याला दिसते. आपल्याकडं रब्बीमध्ये 12 लाख हे एकूण क्षेत्रापैकी फक्त 1 लाख हेक्टरवरच आपल्याकडं रब्बीचे पिकं असतात आणि उन्हाळी पिकं तर अगदी बोटा मोजणे एवढ्या शेतकऱ्यांकडे असतात. याचं कारण काय आहे की जे काही आपल्याकडं पाऊस पडला आहे तो पाऊस आपल्या जमिनीमध्ये न मुरता आपल्या शिवारातून आपल्या पाणलोटामधून बाहेर वाहून गेलेला आहे आणि आपण जोपर्यंत आपल्या शेतात पडलेला पाऊस आपल्या शेतामध्ये मुरवत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जमिनीची पाण्याची पातळी उंच किंवा चांगली वर आणता येणार नाही व आपल्याला भविष्यातलं जे काही रब्बीतले पिकं असतील किंवा उन्हाळी पिकं असतील किंवा बागायती शेती असेल या शेतीकडे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शेतातली माती शेतामध्ये आणि शेतातलं पाणी शेतामध्येच राहिलं पाहिजे, ते बाहेर नाही गेलं पाहिजे, यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्याचाच भाग म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण मृदा व जलसंधारण उपाययोजना करत असतो, कारण हा कालावधी या कामासाठी अत्यंत योग्य वेळ असती, कारण शेतामध्ये कुठलेही पिकं नसतात आणि आपल्याला ह्या मृदा आणि जलसंधारणाचे जे काय उपचार करावयाचे आहेत हे उपचार करण्यासाठी आपल्याला सर्व वाहनं आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध असतात, मजूर देखील उपलब्ध होऊ शकतात आणि यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील आपल्याला आहेत. म्हणून आपल्याला आपल्या शेतामध्ये मृदा आणि जलसंधारण करण्यासाठीचे जे काय उपचार आहेत ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या

सर्वांना माहिती असेल किंवा नसेल, कदाचित आपल्या शेतात जी काळी माती आहे ही माती निर्माण होण्यासाठी आपल्याला हजार वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो आणि एक मोठा पाऊस आपल्या शेतातली माती पूर्णपणे बाहेर वाहून नेताना आपल्याला दिसतो आणि आपली जी सुपीक माती आहे ती माती जर आपल्या शेताच्या बाहेर वाहून गेली तर आपल्याला आपले जे काही पीक घ्यायचे पुढच्या कालावधीमध्ये त्या पिकाला पोषक अन्नद्रव्य, पोषक जे काही वातावरण तसेच पाण्याचा पुरवठा हे काहीही होणार नाही आणि मग आपलं उत्पन्न घटेल, आपलं जे काही पीक चांगलं उत्पन्न देणार नाही. त्यामुळे मित्र हो, आपल्याला जी काही माती आहे ती माती जपावयाची आहे आणि त्या पीक क्षेत्रामध्ये जे काही पाणी पडलेलं आहे ते पाणी देखील आपल्या बांधाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, आपल्या पानलोटाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला माथा ते पायथा म्हणजे आपल्या शेतातला सर्वात जे उंच भाग आहे तिथून आपल्या जो पानलोटामधला सर्वात खालचा पॉईंट आहे माथा ते पायथा या भागामध्ये वेगवेगळे

आणि त्या क्षेत्रामध्ये जे काही पाणी पडलेलं आहे ते पाणी देखील आपल्या बांधाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, आपल्या पाणलोटाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला माथा ते पायथा म्हणजे आपल्या शेतातला सर्वात जे उंच भाग आहे तिथून आपल्या जो पाणलोटामधला सर्वात खालचा पॉईंट आहे माथा ते पायथा या भागामध्ये वेगवेगळे जे काही जल आणि मृदा संधारणाचे उपचार करून त्या पाण्याला आपल्याला जागोजागी अडवायचं आहे आणि मुरवायचं आहे. त्या मातीला तिथंच जागेवरच ती वाहून नाही गेली पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि ही सर्व काळजी घेतल्यानंतर निश्चित मित्र हो आपली जी काही माती आहे ती माती आपल्या शेतामध्ये सुपीक माती राहील आणि पाणी देखील आपल्या शेतामध्ये मुरेल आणि आपल्या विहिरीची बोरची पाण्याची पातळी वाढेल. आपल्या पिकांना ते इतर रब्बीमध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये उपलब्ध होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल, आपल्यामध्ये सुजलाम सुफलामपणा येऊ शकतो. तर मित्र आता आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये आपण काय काय करू शकतो. अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आपण मागच्या वर्षी पाहिलं सोयाबीनच्या मोठा सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं आणि ज्या ठिकाणी पाणी साचलं त्या ठिकाणच्या सोयाबीनच्या आपल्या जे काही पिकं आहेत ते पिकं पूर्ण मरून गेली आणि आपलं नुकसान झालं. तर तशा ज्या काय जागा आहेत त्या जागा आपल्याला लेवल करून घ्यायच्या, त्या ठिकाणी माती भरून लेवल करायचं जेणेकरून शेत पूर्ण समपातळीमध्ये सपाट झालं पाहिजे आणि कुठेही पाणी साचलं नाही पाहिजे शेतामध्ये, एका लेवलला जमीन आली पाहिजे. दुसरी बाब आपल्याला जमिनीमध्ये कडक उन्हामध्ये आपली जमीन तापू देण्यासाठी आपल्याला साधारणतः लवकरात लवकर म्हणजेच आता एप्रिल महिना आहे किंवा मेच्या सुरुवातीला लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यायची आहे. खोल नांगरणी केल्यामुळे जमीन आपली उघडी पडेल आणि उघडी पडलेल्या जमिनीमध्ये जे काय किडींचे सुप्तावस्था असतील, वेगवेगळ्या हानिकारक बुरशी किंवा रोगजन्य जीवजंतूचे सुप्तावस्था असतील त्या सुप्तावस्था उन्हामध्ये उघड्या पडतील आणि त्या मरून जातील. त्यानंतर खोल नांगरणी केल्यानंतर मागील पिकाचे जे काय अवशेष आहेत ते अवशेष आपल्याला वेचून नष्ट करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जमिनीची बांधबंदिस्ती करायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठं जर एखादं क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी मग माती हळूहळू वाहून पुढं पुढं जात राहते, त्यामुळं आपल्याला उताराला अनुसरून छोटे छोटे चौकोनी ब्लॉक्स तयार करायचे आहेत. समजा आपला उतार खूप जास्त असेल तर आपल्याला लहान लहान ब्लॉक त्या ठिकाणी करावे लागतील आणि उतार आपला कमी असेल जमिनीचा तर आपण थोडेसे 1-2 एकरचे मोठे मोठे ब्लॉक देखील आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यालाच आपण जमिनीची बांधबंदिस्ती असं म्हणूयात. तर आपल्याला बांधबंदिस्ती करण्यासाठी आपल्या आत्ता सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या प्रतिप्रमाणे आणि उताराला अनुषंगाने आपण बांधबंदिस्ती करावी. जमिनीच्या वरच्या भागातील माती घेऊन त्या ठिकाणी आपण बांध तयार करावेत. हे बांध तयार केल्यामुळं आपल्या शेतामधलं जे काही पाणी आहे त्या बांधाच्या पुढे जाणार नाही आणि शेतामधली जी काही माती आहे ती त्या बांधाच्या बाहेर जाणार नाही. हे बांध करताना आपल्याला एक काळजी घ्यावायची मित्र हो, हे बांध केल्यानंतर जर आपल्या शेतामध्ये जास्तीचा पाऊस पडला तर ते पाणी त्या बांधाच्या वरून न जाता त्या बाजूनी सांडवा त्या बांधाला असला पाहिजे जेणेकरून त्या सांडव्यामधून हे पाणी बाहेर फक्त पाणीच निघून जावं, सोबत जास्तीचं पाणी जावं आणि माती त्या ठिकाणी त्या सांडव्यासोबत आपली कुठली बाहेर शेताच्या बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि सांडव्याला आपण दगडाची जर पिचिंग केली तर आपली त्या ठिकाणी माती वाहून जाणार नाही आणि सांडव्यातून जे काय पाणी बाहेर पडणार आहे हे पाणी एक छोटासा नाला करून किंवा छोटासा एक ओघळ करून दोन शेताच्या मध्ये एखादी आपण चारी करून त्या चारीमधलं प्रत्येक बांधाचं पाणी सोडून द्यायचं आणि त्या चारीच्या माध्यमातून ते शेतातून बाहेर पाणी गेलं पाहिजे. त्या चारीवर देखील आपण मध्ये मातीचे छोटे बांध घालून त्या पाण्याला अडथळा निर्माण करून ते पाणी आपण शेतामध्ये आपण मुरवू शकतो. तसेच आपल्याला ही देखील माहिती असली पाहिजे की आपले जे काही शेत आहे त्या शेताची आपल्याला समपातळीमध्ये मशागत करायची आहे आणि उताराला आडवी मशागत करायची आहे. उताराला आडवी मशागत करण्याचं कारण काय मित्र हो, तर उताराला आडवी मशागत केल्यावर जे काही पाणी वाहत आहे ते आडव्या मशागतीमुळे पाणी अडवलं जात आहे आणि पाणी अडवलं जाऊन आपल्याला त्या ठिकाणी ते पाणी मुरवण्यास देखील आपल्याला मदत होती. तसेच आपल्याला जे काही त्या ठिकाणी पेरणी करायची आहे ती देखील आपल्याला उताराला आडवी करायची आहे जेणेकरून त्या झाडाच्या लाईनला आपलं जे काही माती आणि पाणी दोन्ही आपल्याला थांबवता येईल आणि ते थांबून आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे जमिनीत पाणी मुरवता येईल आणि माती आपल्या शेतातली माती शेतामध्येच हे करता येईल. मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही वेगवेगळे हे असतात तलाव पाण्या उघडे

पडतात, त्यामधलं पाणी संपतंय आणि या शेतामधून सुपीक माती वाहून जाऊन त्या तलावामध्ये साठलेली असती आणि तलावाचा पाणी साठा देखील अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमी होतो. तर आपण काय करू शकतो, त्या तलावातली जी काही सुपीक गाळ आहे तो गाळ देखील उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये आणून टाकू शकतो, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये सुपीक गाळ आल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता देखील वाढेल आणि तलावात देखील पाणी साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण या उन्हाळ्यामध्ये ह्या जमिनीचं जे काही व्यवस्थापन आहे, सपाटीकरण आहे, खोल नांगरणी करणे आहे, बांधबंदिस्ती करणे आहे, सांडवा करणे आहे आणि हे सर्व उपचार करून आपण आपली जमीन साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणीस तयार करावायची आहे. सोबतच मित्र हो, मी जसं आत्ताच सांगितलं की आपल्या परिसरामध्ये आपल्या पानलोट, आपण ज्याला पानलोट म्हणून ओळखतो, म्हणजे आपल्या सर्वोच्च जे काही उंच पातळी आहे तिथून आपल्याकडे वाहणारं पाणी आणि आपल्या त्या गावातून बाहेर शेवटच्या टोकाला जाणारं पाणी, यामध्ये आपले जे काही आता आपण शेतामधलं पाणी शेतात थांबवलं परंतु छोटे छोटे ओढे असतात, ओघळ असतात, यावर देखील आपण याचं खोलीकरण करू शकतो, याचं सरळीकरण करू शकतो आणि यामध्ये देखील पाण्याचा आपण साठा वाढवू शकतो आणि या ह्यालामध्ये मध्ये आपण नाला बंडिंग जसं म्हणतो त्यामध्ये छोटे छोटे बांध घालून आपण ते पाणी त्या ठिकाणी अडवू शकतो आणि पाणी आपल्या शिवारामध्ये किंवा आपल्या पानलोटामध्ये आपण ते पाणी मुरवू शकतो. त्यामुळे आपल्या शेताच्या किंवा आपल्या परिसराच्या किंवा आपल्या पानलोटामध्ये जे काही नाला आहेत, जे वेगवेगळे वडे आहेत, नद्या आहेत, या नद्याला आपण या दिवसामध्ये त्यामधलं जे काही गाळ आहे तो गाळ शेतामध्ये टाकून त्याचं खोलीकरण करू शकतो, सरळीकरण करू शकतो. त्यामध्ये माती नाला बांध आपण कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल किंवा सामुदायिक प्रयत्नामधून असेल करू शकतो. काही ठिकाणी आपण सिमेंट नालाबांध देखील आपण करू शकतो. तर हे सर्व उपचार आपल्याला याच कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये करणं आवश्यक आहे, कारण पुढील कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्याला कुठलेही उपचार आपल्याला त्या ठिकाणी करणं शक्य होत नाही. दुसरी गोष्ट मित्र हो, हवामान बदलाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती झालं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी टंचाई असते आणि आपल्या परिसरातलं पाणी हे आपल्या शेतातून वाहून जात असते. तर आपण आपल्या शेतामध्ये एखादा शेततळं जर खोदलं आपल्या उपलब्ध क्षेत्रानुसार आणि आपल्याला गरजेनुसार वेगवेगळ्या मागेल त्याला शेततळीसारख्या योजना देखील त्यासाठी आहेत आणि हे शेततळं जर आपण खोदून घेतलं तर त्या शेततळ्यामध्ये आपण जे आपल्या शेतातून वाहून जाणारं अतिरिक्त पाणी आहे ते पाणी शेततळ्यामध्ये सांडव्याच्या माध्यमातून वळते केले आणि शेततळं भरून घेतलं आणि भरल्यानंतर सांडव्यातून भरल्यानंतर जे आउटलेट असतं त्या आउटलेटमधून जास्तीचं पाणी काढून दिलं तर हे शेततळं म्हणजे आपल्याला एखाद्या बँकेसारखं पुढील कालावधीमध्ये संरक्षित पाणी देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तर शेतकरी बंधूंनी आपल्या भागातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून शेततळ्यासाठी जी कुठली योजना त्यांना उपलब्ध असेल त्या योजनेतून शेततळं करून घ्यावं. ज्यांच्याकडे जुनं शेततळं आहे त्या शेततळ्यास त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी, मधलं जे इनलेट आणि आउटलेट आहे त्याची दुरुस्ती करून घ्यावी. काही शेतकरी जमिनीच्या वरील शेततळे असतात त्या शेततळ्यामध्ये आपण इतर साधनांनी पाणी साठवत असतो, त्या शेतकऱ्याला अस्तरीकरण करून त्यामध्ये पाणी आपण जमा करत असतो. तर काही अस्तरीकरण दुरुस्ती असेल, देखभाल असेल, ही देखील या कालावधीमध्येच करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबतच मित्र हो, जसं मी आत्ताच सांगितलं की आपल्या परिसरातलं पाणी आपल्याच भागात राहिलं पाहिजे तर त्यासाठी आपण विहीर आणि बोअर जे काय आहे त्याचं पुनर्भरण करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला आपल्या शेतामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी आपल्याला त्या विहिरीच्या बाजूला एक साधारणतः 8 फूट बाय 8 फूटच्या किंवा 10 फूट बाय 10 फूटच्या बाजूचे असे दोन खड्डे खोदावायचे आहेत विहिरीच्या बाजूला. पहिल्या खड्ड्यामध्ये आपण जे काही सांडव्याचं नाल्याचं पाणी आहे ते सोडायचं आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला म्हणजे मोठे दगड, लहान दगड, वाळू मिश्रित असं त्या खड्डा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि मग वरून पाणी सोडलेलं फिल्टर होऊन तो पाणी वाळूमधून फिल्टर होऊन दुसऱ्या खड्ड्यामध्ये जाईल. दुसऱ्या खड्ड्यामध्ये देखील असंच फिल्टर होऊन ते पाणी आपल्या विहिरीमध्ये आपल्याला सोडायचं आहे. बोरच्या पुनर्भरणासाठी देखील आपल्याला बोरच्या बाजूला एक 5 फूट गोल व्यासाचा खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला एकदम बुडाला वाळू, त्यानंतर थोडंसं मोठी खडी, त्यानंतर मोठे दगड, त्यानंतर असं करून तो आपल्याला खड्डा पूर्ण बुजून घ्यायचा आहे आणि त्या बोरच्या बाजूला आपल्याला जे काही आपलं वाहतं पाणी ते सोडायचं आहे आणि हे पूर्ण पाणी सोडल्यानं फिल्टर होऊन आपल्या बोरमध्ये

0: जाईल आणि आपलं बोरचं पुनर्भरण होईल आणि बोरची पाण्याची पातळी आजूबाजूची पूर्ण वाढेल आणि ही वाढलेली पाण्याची पातळी आपल्याला भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मदत करेल. तर मित्र हो, शेवटी आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला इतर शेतीचे कुठलेही कामं नसतात आणि आपल्यावर जे काय भविष्य मागील काही वर्षापासून जे जलसंकट ओढवलं आहे या संकटाला उपाय आपल्याला काही करावायचा असल्यास ते म्हणजे मृदा आणि जलसंधारण. आणि यामध्ये आपण आत्ता चर्चा केल्याप्रमाणे सर्व उपाय करून आपण आपल्या शेतातली माती शेतात आणि शेतातलं पाणी शेतात जर मुरवल्यास निश्चित आपल्याला भविष्यामध्ये जे काय पाणी टंचाईचं संकट किंवा शेतामध्ये आपल्याला जी कमी पाणी उपलब्धतेचं संकट आहे त्यावर आपल्याला मात करता येईल आणि आपली सुपीक जमीन देखील आपल्याला जतन करता येईल. तर शेतकरी बंधूंनी आजपासून या सर्व कामाची सुरुवात करावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.
1: नक्कीच सर, पाऊस आणि पावसाच्या रूपाने मिळणारं आपल्याला पाणी, या पाण्याची बचत कशी करायची आणि त्यासोबत जमीनचे व्यवस्थापन आणि संधारण कशा पद्धतीने करायचं या संदर्भात आपण अभ्यासपूर्ण असं विवेचन केलेलं आहे. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण उन्हाळ्यात करावयाच्या मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कचवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब भूले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
4: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हा संवाद।
5: अहो मंदे, माझ्या अंगात आग पेटल्यासारखं वाटून राहिलं।
6: गेला गेला गेला,
5: लवकर बोलावणार डॉक्टरले। अरे देवा, अरे बाप,
7: मी नाही जा मरू देताले तसाच। पहिले घरामधून जायच्या आधी सांगितलं होतं म्या त्याले जाऊ नको म्हणून।
6: हे काय म्हणणं आहे का तू? या
7: आज त्यातल्या त्या दुपारचे 12 वाजले।
6: हो
7: मी नाही जात मरू देताले तसाच, पहिले सांगितलं होतं म्या आधी घराच्या बाहेर नको जाऊ म्हणून।
6: माय काय करावं या पोट्ट्याचं।
7: मी काय जाणार आहे, दुपारचे 12 वाजले होते, कायला जायला पाहिजे होते त्या गजासोबत बाहेर हिंडायला। आणि तुला माहित आहे ना त्याच्यासोबत कोण होत? गजा।
6: हा
7: हा, दोघ जण गेले दारू प्यायले, आता बसले तब्येत खराब करून, बसा बोमलत, मी कायला जाणार आहे मरू दे त्याले।
6: अरे शुभ्या, असं कायले करून राहिला? तू या बाप होय ना तो। जा जा लवकर जा, आणि जा बरं पहिले डॉक्टरला बोलावून आण, जाय
7: काही ऐकायला नाही पाहिजे का सांगितलेलं?
5: अहो मंदे, माझ्या अंगात आग पेटल्यासारखं वाटून राहिलं।
6: गेला गेला गेला,
5: लवकर बोलावून आण डॉक्टरले। अरे देवा, अरे बापा
6: बापा, कायले गेलते हो उन्हात तुम्ही? हा काय ए शुभ्या, जाणार रे, जाता का नाही मेल्या मुर्द्या? डॉक्टरला बोलावून आण, घेऊन ये।
7: चाललो, थांब जराशी, आता शेवटचं जातो, डबल जाणार नाही उन्हामध्ये फिरत।
6: जाय जाय जाय, माझ्या शाळेनं लेकरू आहे बापा, जाय।
7: पिऊन तब्येत खराब केली, आता मला नको सांगू, जा तिकडं।
5: अहो मंदे, मरतो मी आता।
6: अरे बापा, असं नका करू, थांब थांब थांब, पाणी पिता का थंडगार? माय काय करावं या माणसाचं? नाही हो, असं नका म्हणू जी, गेला ना शुभ्या डॉक्टरकडे, येईनच आता डॉक्टर, तुम्हाले काय बी होणार नाही, आता धीर सोडला तुम्ही तर आम्ही कोणाकडे पाव।
7: माय
6: हा,
7: ए माय
6: आला का? काय म्हणे रे डॉक्टर?
7: डॉक्टर कडे गेलो होतो।
6: हा
7: डॉक्टर गावामध्ये नाही,
6: बरं
7: गंगापूरला गेले ते।
6: माय आता काय करू
7: राहिले?
6: माय बापा,
7: हा तिथं पण या उन्हाने लोकांची तब्येत खराब झाली म्हणे, ते आता येणार नाही म्हणे।
6: अरे देवा, मग कसं रे?
7: त्याला समजायला पाहिजे नाही का बापाले?
6: आता रे देवा, आता काय करावं?
7: माय जाऊ दे, तू रडू नको, शांत राह जराशी, काहीतरी करू, थांबू द्या तू आला रडगा ना, मी आणतो ऑटो सुद्धा माझ्या घरी जाऊन।
6: जा बापा, जा बापा लवकर
7: कुठं तरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊ दवाखान्यात घेऊन, कळमला
5: आण म्हणा सुद्धा।

0: खरं ते सांगा, खोटं बोलायचं नाही.
1: डॉक्टर साहेब, मी आणि माझा दोस्त गजे आम्ही दोघं दुपारी कामावरून घरी आलो. थोडा वेळ थांबून दुपारी 12 वाजता थोडा थकवा कमी करावा म्हणून थोडी थोडी मोहाची घ्यायला गेलो. आणि त्याच्यावर खर्रा खाल्ला.
2: बर,
1: थोडा वेळ बरं वाटलं, मात्र काही वेळानं उलट्या झाल्या आणि अंगाले घाम सुटला आणि चक्कर यायला लागली डॉक्टर साहेब. आणि मी बेहोत झालो. कोणतरी मले माझ्या घरी आणून दिलं, पण डॉक्टर साहेब आत्ता माझ्या पोटात आग पेटल्यासारखं वाटून राहिलं. हातापायात काना नाकामधून गरम वाफा निघून राहिल्या आणि जीवाची कायली होऊन राहिली डॉक्टर साहेब.
2: असं होय, हा करीना करायला गेल तेव्हा तुम्ही नाही काय.
3: तरी मी म्हणलं होत बापाले कामाला जाऊ नको, आज मला अंदाज आला होता पहिलेच.
2: मग जी आता
0: इथेच तर तुमची चूक झाली. तुम्ही या उन्हामध्ये या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजेत, पण सुदैवाने तुम्ही दवाखान्यात दाखल झालात, ते खूप बरे झाले. पण आता मी काही गोष्टी सांगतेत, त्या लक्षात ठेवा. दुपारी 12 ते 3 या वेळात उन्हात फिरू नका. मद्यसेवन, खर्रा, चहा, कॉफी आणि कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका, त्यामुळे डिहायड्रेशन होते. उच्च प्रथिनेयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. या प्रकारच्या उष्माघातापासून सुरक्षेसाठी दक्षता घ्यावीत. घाबरण्यासारखे काही कारण नाही. वेळीस तुम्ही अन्न उपचारासाठी आणलेत, त्यामुळे बरे झाले.
3: बरं डॉक्टर ताई, जर असे जर उन्हामध्ये ऊन लागली, उष्माघात झाला, तर काय काय करायला पाहिजे आम्ही?
0: सांगते, लक्षात घ्या. उन्हाळ्यामध्ये तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना सोबत पाणी घ्या. सौम्य रंगाचे सैल आणि कॉटनचे कपडे वापरा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा. आपले घर थंड ठेवा.
2: अजून का का करा लागते जी मॅडम?
0: सांगते, उन्हात डोक्यावर छत्री टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कापड्याचा वापर करा. अशक्तपणा, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ORS, घरची लस्सी किंवा लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्या. फॅनचा वापर करा. थंड पाण्याने आंघोळ करा. या प्रकारची दक्षता उन्हामध्ये घ्यावी.
1: डॉक्टर मॅडम, तुमचे लय उपकार झाले. आज तुमच्यामुळे माझा जीव वाचला. आता लय बरं वाटून राहिलं जी. आणि डॉक्टर मॅडम, तुम्हाला सांगतो, यानंतर मोहाच्या दारूले हातसुद्धा लावणार नाही. माया मंदी आणि माझ्या शुभ्याची शपथ घेऊन ह्या दारूमुळं आज माझा जीव गेला असता.
0: आणखी एक, उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी कशाप्रकारे घ्यावी ते मी तुम्हाला सांगते.

0: लक्षात घ्या, व्यक्तीला एखाद्या थंड जागेमध्ये ठेवावे. शरीराचे तापमान कमी करण्याचे प्रयत्न करावेत. उष्माघात झाल्यास ओल्या कपड्याने बाधित व्यक्तींचे अंग थंड पाण्याने पुसून घ्यावेत. व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे आणि बाधित व्यक्तीला त्वरित उपचार करणे गरजेचे आहे, कारण उष्माघात घातक ठरू शकतो.
1: पाय माय, आपली शपथ घातली
2: झालं, आता काही खरं नाही. हो जी डॉक्टर मॅडम, सांगा आम्हाला थोडं समजावून. हे का नाही, रोजच्या रोज दारू पिऊन येते आणि घरामध्ये असा काही धिंगाणा करते, लय घाणघाण शिव्या बी देते आणि शुभ्याला बी मारते आणि आम्हाला म्हणते पैसे दे दारू प्यायले म्हणून. काय करावं बापा यायचं, जरासं समजावून सांगा मॅडम तुम्ही.
0: कैलासराव, बरं वाटून राहिलं ना की पुन्हा जाल दारू प्यायला?
1: मी पण घरात थांबत नाही बापाच्या धाकानं. किती मार खाणार आहे अजून?
3: मंदे आणि शुभ्या राहू दे, आता माय बदनामी करणं नका
2: करूडी.
3: आता माया हातातून चूक झाली हे माझ्या लक्षात आलं. आता तुम्ही आण तर म्हणजे तू यानं शुभ्याची घेऊन खरं सांगतो, याच्या नंतर मी तुमच्याशी भांडण करणार नाही, दारू पिणार नाही आणि फालतूचे धंदे पण करणार नाही.
1: बर बर, ठीक आहे ना. आता पाहतो, आता आता डॉक्टर ताई समोर तर बोलले. आता आता घरी गेल्यावर काय होते काम आहे
2: पाहू मग.
1: माय पाय लक्षात ठेवा, नंतर डबल मला सांगू नको.
3: अरे नाही रे माया लेकरा, मी खोटं नाही बोलत. आता माझ्या जीवाबरोबर बितली तर मी असाच वागू का? आता नाही असं करणार.
1: ए सुदाम दादा, ए सुदाम दादा, जरा ऑटो घेजो बरं इकडं. ये बाबा,
2: टाकरे बापाला
1: बस ऑटो मध्ये बस बरं. पाय मामा तिकून पडू
2: माय.
3: अगं पाय जो का मला पाय. सुदाम भाऊ मला पाय पडून नाही तर
1: आराम आराम
3: मला पाय लचकन.
1: ठीक बसले बसले. चला चाल सुदाम भाऊ.

0: चला उतरा, आलं घर
1: पाहिजे आरामान उतरजो बाबा.
0: माय कसा जीवातून जीव काढून आणला व आज.
1: काय धावपळ करायला पडली उन्हामधी.
0: मग काय तो घ्या घ्या, हे थोडस कैरीचं पण प्या आणि तुमच्या पायाले म्या माती लावून देतो. जरा गुमान पडून रा, पुन्हा जाऊ नका तिथं अड्ड्यावर.
2: नाही हो म्हणजे तुझ्या लय मोठी उपकार होईन. माझ्या पोटाची आणि पायाची आणि नाकाची डोळ्याची एवढी आग होऊन राहिली होती, आता लय सुध वाटून राहिलं.
0: सुध वाटून राहिलं ना.
1: डॉक्टर तर भेटला तालुक्याच्या ठिकाणी.
2: हो ना,
1: तर गंगापूरचे डॉक्टर तर गेले होते तिकडं.
2: ते जर गेले असते तर मी ते जर गेली असते तर मी कवांचा वर गेलो असतो.
0: असं बोलू नका, पण आता जर असं सवय सुधराव तुमच्या.
1: बाबा
0: दिस निघाला की चालले अड्ड्यावर. आणि तुमचा तो दोस्त आहे ना कोणता, त्याला त्याची बी कान लांब करणार आहो मी आता.
2: नाही आता गजाले मी घरी जाऊन सांगतो का त्याले, म्हणतो का बाबू असं काही आपण करायचं नाही, निमूटपणानं कामं करायचं आणि जेवढा काही पैसा आदला आहे हे आपल्या घरच्या बाईजवळ द्यायचा.
0: मग
1: आम्ही तुम्हाला काय म्हणतो का, तुम्ही दोस्ता मित्रासोबत फिरतो तर तुम्ही तर लगेच टचकन बोलता. मला माझ्या दोस्ता मित्रासोबत फिरलो तर माझी शाळा राहते.
0: अरे लय हुशार आहे तू बी, नको सांगू नाही तर जाशील पापाच्या पायावर पाय टाकून मर.
1: मी नाही जात ना, हे डोळ्यासमोर दिसून राहिलं ना मला आता.
2: अरे नाही रे शुभ्या, कामाधंद्याचा माणूस उन्हा दिवसभर कष्टाचं काम करायला लागते. शीन भागडा म्हणून थोडीशी
0: जसे मोठे माणसं वागते तसं लहान लेकर त्याचे अनुकरण करते असं मास्तर सांगते ना शाळेमध्ये. तुम्ही जरा सुध वागायला नाही पाहिजे का, वर तोंडी घेता आणि दिवसभर लोयत राहता, मग पोरग कसं वागीन. त्यानं तुमचे गुण नाही घेतले म्हणजे झालं.
1: मले बिन माय मित्र सांगते तेव्हा बाबतीत पडून होता बी म्हणते.
0: अरे अरे अरे
1: मला कसं किती खराब वाटत असं, त्याच्यासोबत खेळा लागते शाळेत जा लागते. काऊन करता आता
0: शुभमचे बाबा, तुम्ही आता पोरग सांगते तसं ऐका. आता पोरग मोठं होऊन राहिलं, त्याची चप्पल तुमची चप्पल त्याच्या पायात येऊन राहिली. त्याला दोस्त मित्र बोलते, त्याला खाली पाहा लागते, असं काही वागू नका.
1: बाबा मी तुम्हाला पण मदत करीन, मी पण अभ्यास करतो, मला पण तालुक्याच्या ठिकाणी शाळेला जावं लागते. आता तुम्ही चांगले राहा, तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही जर आम्हाला दिसले 4 दिवस तेच आम्हाला खूप मोठा आनंद आहे.
0: मग आता पोराले मोठं करायचं, शिकवायचं आणि आता हे उन्हाळ्या संपेपर्यंत बाहेर वसवस हिंडू नका. तुम्हाला काही मोठा मेडल देणार नाही आहे कोणी, समजलं ना. चांगले राहा, घरात राहा आणि तब्येत सांभाळा. जा रे सुदामा, जाय अभ्यास करत बसतूया.

0: अरे सुदाम भाऊ, तुम सुदाम भाऊ आणि तुमचे सगळ्याचे लय मोठे उपकार झाले. आता मला बरं वाटू राहिलं. उद्यापासून मी ह्या गोष्टी सोडून देतो. माझ्यासोबती गजा आणि तो नर्या याले सांगून देतो का उद्यापासून तुमच्यासोबत काय मी बसत नाही.
1: पावला बापा, सावलीचा सहारा उष्माघातापासून निवारा.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण हा ग्रामीण संवाद ऐकलात. लेखन होतं सुमित मुंगळे यांचं आणि लेखकासह सहभाग होता मंगला माळवे, विनोद हनवते आणि शिवानी वानखडी यांचा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगळे घेतो आपली रजा. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं

0: निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ऐसे नहीं, गा के सुनाओ ना।